दिखाए, जिस तू मेले सो मिले प्यारे, तिस कै लागो पाए, जो सुख दर्शन पेखते प्यारे, मुखते कह न जाए, साची प्रीत ना टूटे प्यारे, जुग जुग रही समाए, जो तुद पावे सो पला प्यारे, तेरी अमर रजाए, नानक रंग रते नारा

गुरमुख आखे गुरमुख बूझे गुरमुख एको जाने रारे रव रहा सब अंतर जेते किए जनता जंत उपाय तंत्र।

चित चढ़े सवाया, एक कर्म कर्म ना होए संजम, जाम ना एक पछाणी, वक्त सुहावा सदा तेरा, अमृत तेरी बाणी। हौ बलिहारी साचे नावे, राज तेरा कब हो ना जावे, राजो ता तेरा सदा नहीं चले, एहो कब हो ना जावे, चाकर ता तेरा सोए होवे, जोए सहज समावे, दुश्मन ता दुख ना लगे मूले, पाप नेड़ ना आवे, हौ बलिहारी सदा होवा, एक तेरे नावे। जुगे जुगंतर भगत तुम्हारे, कीरत करें स्वामी तेरे द्वारे, जब